0: ನಾಗರಿಕ ಸಾಹಿತ್ಯ ಕಕ್ಷ ಸಂಚಾಲನ ಸಮಿತಿಯ ಅಭಿನಯಿಸಿದ ಗೃಹಿ ಮಹಾನುಭಾವರು ಯಾತ್ರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕರಡಿದಾಟ ಪ್ರಭಾವದ ಶಿರ ಪ್ರಾಪ್ತಿಗೆ ಸಹಕರಿಸಿ ನಾಗರಿಕ ಸಾಹಿತ್ಯ ಕಕ್ಷ ಸಂಚಾಲನ ಉಕ್ತ ಕಕ್ಷದ ನಿಖಿತ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಗೊಳ್ಳ ಸಹ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಾಹಿತ್ಯ ಕಕ್ಷದ ಸಂಪರ್ಕ ಲಾಭ ಅನುರೋಧ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿಯ ಪಟ್ಟಿಗೆ ಪ್ರಲೋಭನ ನಗರಿ ಆಫೀಸ್ ಸೇವಾ ಲೀನ ಹಾರ್ದಿಕ ಅಪೀಲ್ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿಯ ಶ್ರೀ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಗ್ರಾಹಕಿ ಅಧಿಕಾರ ಕಾರಣಿ ಪ್ರಮುಖ ಸಿಸಿ ಸಂಪರ್ಕ ಲಾಭಿ
1: ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರ ಆಂತರಿಕ ಮಾಮಲ ತಥಾ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಾಲಯ ಬಿರಾಸ
2: शर्मिला बधाई एसी उत्तीर्ण
3: तिमी बधाई कलेज कहाँ पढ़ने भो
2: मैं तो काठमंड को ट्रावेल सरस्वती नगर में रहकर रिलायंस इंटरनेशनल एकेडमी में पढ़ने निर्णय कर सके तिमी
3: मत कहाँ पढ़ने अन्योल में छु भने
2: के अन्योल में पढ़ने हो हमी कक्षा दस में मिले पढ़ियो अब तुम संग पढ़ न तिमी पनि रिलायन्समै भर्ना भए भइहाल्यो नि
3: अनि त्यहाँ चाहिँ कुन कुन विषय पढाइ हुँदो रहेछ
2: त्यहाँ त विज्ञान व्यवस्थापनका विभिन्न विषयहरू छनि छनि पढ्न पाइने रहेछ नि
3: हो र कुन कुन विषय पढाइँदो रहेछ त्यहाँ
2: त्यहाँ त विज्ञान अनि व्यवस्थापन अन्तर्गत बिजनेस स्टडीज होटल म्यानेजमेन्ट कम्प्युटर साइन्स फाइनेन्स जस्ता विषयहरू रोजी रोजी पढ्न पाइने रहेछ
3: ए ल उसो भए म पनि रिलायन्समै जान्छु अनि त्यहाँको अन्य विशेषता चाहिँ के रहेछ नि
2: ल सुन देशभर का हजारों मावी मध्य टप फाइव भित्र पर्न सफल दस शिक्षक द्वारा अध्यापन कराइने उत्कृष्ट नतीजा सुविधा संपन्न भौतिक पूर्वाधार विषयगत अत्याधुनिक प्रयोगशाला अनि जिम्मेदार उत्कृष्ट विद्यार्थीहरूलाई छात्रवृत्ति को समय व्यवस्था रहेछ रिलायंस इंटरनेशनल एकेडमी सरस्वती नगर चावली काठमाडौं गोपीकृष्ण हवनदा 100 मीटर पूर्व सम्पर्क 01 4822 336 48 12 445
0: आर्थिक वर्ष 2084 का लागि प्रदेशबाट संचालन गरिने आयोजना कार्यक्रमको लागि प्रस्ताव आवश्यक सम्बन्धमा कृषि प्रदेश योजना आयोगको सूचना